रूप करे शिकार उचे कुका वादे गावे जोधा का विचार मूर्ख पंडित एक मत उदय संजय तरे प्यार तरमी तरम करे गवावे मंगे मोक द्वार जति सिदावे जुगत अनजाने छट बैकर बार सबको पूरा पे